कथा कवन कर्म नाम वर्णत सुमतु पूजंग प्रयाद छंद। नमस्तु अकाले, नमस्तु कृपाले, नमस्तु रूपे, नमस्तु अनूपे, नमस्तु अपेखे, नमस्तु लेखे, नमस्तु अकाये, नमस्तु अजाये, नमस्तु गंजे, नमस्तु पंजे, नमस्तु नामे, नमस्तु ठामे, नमस्तु अकर्म, नमस्तु धर्म, नमस्तु नाम, नमस्तु ताम, नमस्तु जीते, नमस्तु पीते, नमस्तु अबाहे, नमस्तु अटाहे, नमस्तु नीले, नमस्तु नादे, नमस्तु शेदे, नमस्तु गाधे, नमस्तु गंजे, नमस्तु पंजे, नमस्तु उदारे, नमस्तु पारे, नमस्तु सुविकै, नमस्तु अनेकै, नमस्तु भूते, नमस्तु अजूपे, नमस्तु निर्कर्मे, नमस्तु निर्परमे, नमस्तु निर्देशे, नमस्तु निर्पेशे, नमस्तु निर्नामे, नमस्तु निर्कामे, नमस्तु निर्धाते, नमस्तु निर्घाते, नमस्तु नरतूते, नमस्तु भूते, नमस्तु लोके, नमस्तु शोके, नमस्तु नृतापे, नमस्तु थापे, नमस्तु त्रमाने, नमस्तु निदाने, नमस्तु अगाहे, नमस्तु अबाहे, नमस्तु दुर्भर्गे, नमस्तु असर्गे, नमस्तु प्रभोगे, नमस्तु सुजोगे, नमस्तु अरंगे, नमस्तु अपंगे, नमस्तु अगम्ये, नमस्तस्तरम्ये, नमस्तु जलाश्रे, नमस्तु निराश्रे, नमस्तु अजाते, नमस्तु अपाते, नमस्तु अम्बजवे, नमस्तस्त अजवे, अदेश अदेशे, नमस्तु अपेशे, नमस्तु निर्तामे, नमस्तु निर्वामे, नम सर्वकाले, नम सर्वदयाले, नम सर्वरूपे, नम सर्वभूपे, नम सर्वखापे, नम सर्वथापे, नम सर्वकाले, नम सर्वपाले, नमस्तस्त दिव्य, नमस्तु अपिव्य, नमस्तु अजन्मे, नमस्तु सुबन्मे, नम सर्वगावने, नम सर्वपावने, नम सर्वरंगे, नम सर्वपंगे, नम कालकाले, नमस्तस्त दयाले, नमस्तु अभरणे, नमस्तु अमरणे, नमस्तु जरारंग, नमस्तु कृतारंग, नम सर्वतंधे, नमस्त अबंधे, नमस्तु नरसाके, नमस्तु नरबाके, नमस्तु रहीमे, नमस्तु करीमे, नमस्तु अनंते, नमस्तु महंते, नमस्तस्तरागे, नमस्तु सुहागे, नम सर्वशोकं, नम सर्वपोकं, नम सर्वकर्ता, नम सर्वहर्ता, नम जोगजोगे, नम पोगपोगे, नम सर्वदयाले, नम सर्वपाले, चाचरी शांदो त्वय प्रसादो, अरूप है, अनूप है, अजू है, अपू है, लेख है, पेख है, नाम है, काम है,

सच्चे तेरे करने सर्व विचार, सच्चा तेरा मन सच्चा दीवान, सच्चा तेरा हुकुम सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे तुझा खैला करोड़, सच्चे सवतान सच्चे सब जो